0: 200 acres.
1: Okay.
0: And it is also dispersed. Mm-hmm. So it's no impact for biodiversity because they are islands in themselves.
1: Mm-hmm.
0: So what we were looking at is what is surrounding this area. Nobody was knowing that, okay, this is a lot of forest, but who owns it? What is the status?
1: Mm.
0: So then we said, if you want to really save this patch also, you need to really say this, ensure that there is no degradation in the surrounding area. Then only the integrity will remain. Otherwise, this will all just fall apart.
1: Mm-hmm.
0: And then we started mapping these areas in 2006, understood that these are all private forests and that the logging is a major challenge.
1: Mm-hmm.
0: Now it comes to your question of partnership with the local communities.
1: Which also brings me to the next question that I had, and I think you partly answered it.
0: Yeah.
1: How did you build that trust? Because if I own a land and I don't know the worth of that land, because for me it's just a forest, right? And somebody, an outsider comes and tells me, oh, give me this land, I will conserve it for you. You know, I will be very scared. I'll be like, hey, you're going to maybe grab my land there.
0: Yeah, exactly.
1: So, how did you build that trust with the local communities here?
0: So, the trust building doesn't happen overnight. The local team played an important role in following up with the landowners, understood their, concerns, and we could address those concerns, telling them that irrespective of whatever happens, you have the right to sell this land even if you sign the agreement.
1: Okay.
0: But you have to just tell us.
1: Mm.
0: You know, you have to intimate us if you are going to fell the trees. Obviously, this is not allowed as a part of agreement.
1: Mm.
0: But if the worst case scenario, you want to remove few trees because they are economically very important and you have a serious need of money, you should inform us.
1: Mm.
0: Then we will not pay you the rest of the money. But more or less, your rights will remain whatever they are.
1: Mm-hmm.
0: It is, we are talking about the land use.
1: Okay.
0: Since you are not making any use of that land, should not be the case that you should remove everything that is there.
1: Mm.
0: And we tried to tell them that which rare species are there, what is their importance, and that what your forests are.
2: To see how this legal masterstroke unfolds on the ground, we met field coordinators who systematically map out land boundaries, balance fractional land claims, and guide the local village communities away from the immediate temptation of timber money.
3: Namaskar, माझं नाव संजय पाष्टे. मी एयर मध्ये गेली 22 वर्ष काम करतोय. सुरुवातीला देवराईचं संरक्षण करणे, त्याच्यामध्ये जे दुर्मिळ जे वृक्ष आहेत त्याचा आम्ही सर्वे केलेला. त्याच्यानंतर जे बेड्याचे जी झाडं होती ती बाबा किती आहेत, त्याच्यामध्ये नेस्टिंग साईट आहे का, ह्याचा आम्ही सर्वे करून त्याचा डेटा गोळा करून त्याचा एक रिपोर्ट तयार केला. त्याच्यानंतर आपली जी देवराटी आहे ती फक्त हिरवे पुंचकेच फक्त देवराटी जे दिसतात, बाकी जे जंगल आहे ते तोडलेलं म्हणा, मोकळा पॅच म्हणा, असं सगळं दिसत होतं. त्याच्यानंतर बाबा खाजगी जंगल मिळेल का, तर 2008 पहिला आम्ही करार केला आंबोलीमध्ये चंद्रेश्वरला. त्यांचं नाव बोंद्र्यांचं आहे. तिथं आम्ही सुरुवात केली, तिथून थोडंसं गती आली कामाला. त्याच्यानंतर मग 14 करार केला आणि त्याच्यामध्ये अडचणी आल्या की बाबा इथले लोक सातबाराला जी नावं असतात बा इतर लोक कुठे राहतात, तर त्यांनी सांगितलं बाबा काही लोक मुंबईला राहतात, काही लोक पुण्याला राहतात, आम्ही इथं एक ते दोघंजण राहतो. आणि बाबा मग यांची इतर लोकांची जबाबदारी कोण येणार, तर आम्हीच घेतो, बाकी काय याच्यात प्रॉब्लेम नाही आहे, हे आपण जंगल करूया. मग त्यांनी असा प्रश्न केला की हा करार किती वर्षाचा असणार आहे, तर म्हटलं हा सुरुवातीला 5 करार असणार आहे. त्याच्यानंतर 5 झाल्यानंतर एकरी तुम्हाला आम्ही तेव्हा आम्ही 2500 देऊ.
4: आपल्या याच्यामध्ये बदल संस्थेच्या याच्यापण गेल्यामधून जंगल वाचलं, परत आपल्याला लोकांना पैसे भेटले आणि चांगल्या प्रमाणात हे जंगल राखलं गेलं म्हणून संस्थेकडून, म्हणून आम्हाला फायदा झाला.